आम्ही आगंतो, आम्ही भारतातील आहोत. Minus the whole square equal to 3 college square.